हारहाउ खोजत खोजत खोज बीचारियो हर संत जना पह आहा तिने प्राप्त इहो निधाना जिनकै कर्म लिखा हा ते बड़ भागी ते पत

कर्म धर्म ना होए संजम जाम ना एक पछाणी वक्त सुहावा सदा तेरा अमृत तेरी बाणी हौ बलिहारी साचे नावे राज तेरा कब हो ना जावे राजो ता तेरा सदा निहचल एहो कब हो ना जावे चाकर ता तेरा सोए होवे जोए सहज समावे दुश्मन ता दुख ना लगे मूले पाप नेड़ ना आवे हौ बलिहारी सदा हुआ एक तेरा नावे जुगह जुगंतर भगत तुम्हारे।

कथा पद कीनै, राम नाम सुख होई त्रै गुण सब तेरे, तू आपे करता जो तू करह सो होई।

थाट्यो खात खर्चत किसन खुटत नाही राम रतन धन खाट्यो पसमा भूत हो आखिन भीतर

है आधार आ रहा करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू देहांद तू बिसियार तू तनी देहे लेहे एक तू दिगर को।

साचा साचा शब्द सुनाई, गुरमुख काले गुरमुख खटे, गुरमुख नाम जपाए, सदा अलिप्त साचे रंग राता, गुर कै सहज सुपाई, मनमुख सद ही कूड़ो बोले, बिख बीजे बिख खाए, जमकाल बादा तृष्णा दादा, बिन गुर कवन छिडाए, सच्चा तीरथ जित सत सर नावन, गुरमुख आप बुझाए, अठसठ तीरथ गुर शब्द दिखाए, तित नाते मल जाए।

जास जीव तुदे अंतर हो सुख वसा तू अंतर सा बास जीव भाणे तखत वडाइया भाणे भीख उदास जीव भाणे थल सिर सर्व है कमल फुले आकाश जीव भाणे भवजल लंघी है भाणे मंझ परिहास जीव।

जाकौ नदर सरम दे मनमुख पूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पानी सा गुणवंती तिन्ही

काय परमे भूला आवे जाय सतगुर सेवै सो जन बूझै हमे मारे तां दर सूझै एक सते सब दूजा हुआ एको वरतै अवर ना बिया दूजे तेजे एको जाने गुर कै शब्द हर दर निशाने सतगुर भेटे।